आयचे विचार किरण आमी आयकले. भक्ती संगीताची कार्यावळ आता ऐकूया आमचो आधार. मोगाळकुप्यानो आयज 30 मे. आयचो हो दीस गोंय राज्याच्या इतिहासांत एक महत्वाचो असो दीस, कारण आयज आसा गोंय घटक राज्य दीस. आयच्या ह्या घटक राज्य दिसाची सगळ्या आमच्या ऐकुप्यांक आमी दिता परबी. ही परबी भेटयता आसतनाच ऐकुया गीत गोंयचे, गोंय म्हजे अपुरबायेचे. आमचो आधार भक्ती संगीताची ही कार्यावळ.

0: राखून वतकूच तोर गुणाची तपासणी करून औषधाचे काडे चूर्ण दितात. हे काडे घेतले की वाढलेले कफ भायर पडपाक मदत जाता. पूण जर कफ चड प्रमाणात असा जाल्यार या औषधा बरोबर छातीक तेल लावून वाफ घेवपाचो सल्लो दिता. तेल लावून वाफ घेतली की तो कफ वितळून भायर पडपाक मदत जाता. जो पयली घट्ट असता कफ तो भायर वितळून सहज पडटा. तशेंच हो उपाय केल्या नंतर उलटीचे औषध जेका वमन म्हणटात ते दितात. उलटीचे औषध हो बिगडलेलो कफ भायर काडपाक सगळ्यांत श्रेश्ठ उपचार. एकदा ह्या उलटीचे औषध घेतले की दमो परत जावपाची शक्यता कमी असता. तशेंच हो उपचार घेता तेन्ना पथ्य पाळप सगळ्यांत म्हत्वाचे. थंड उदक थंड बर्फ हाचो वापर करचो न्हय. कशें पथ्य पाळचे हाची चवकशी दोतोरा कडेन करची. आजकाल प्रदुशीत वातावरणाक लागून दम्या सारखे जावं किंवा अन्य श्वासाचे विकार वाढिल्ले असतात. मनीस प्राण्यांक घरांत आशिल्ल्या पाळीव जनावरांविशयी खूप प्रेम असता. पायांत गोठाळपी माजर उकलून मार्यान घेवचेशें दिसता किंवा भायर दारांत आशिल्ल्या सुण्याच्यो आंगावयल्यो किट्टी काडप हे तांच्या प्रेमानूच घडटा. पुणून अशे विकार आशिल्ल्या मनशान ह्यो गजाल्यो टाळच्यो. श्वासाचे जर विकार आसा जाल्यार प्राणायाम करप व प्रथम उपचार म्हणलो जाल्यार अतिताय जावची ना. अजीर्ण जाल्ल्यान वात विकार वाढूंक शकता आनी ताजोय परिणाम दम्या सारखे विकार आशिल्ल्या मनशांक त्रास जावं येता. दम्याचो विकार आशिल्ल्या मनशांनी घरांत सारण मारप, दुल्लान वावर करप, सोचना तसल्या फुलांचो वास घेवप किंवा अत्तरांचो वास घेवप टाळचे. तशेंच तळिल्ले पदार्थ ताजो वासूय माल पडूंक शकता. म्हणून दोतोरान सांगिल्ले पथ्य वेवस्थीत पाळचे. आयस्क्रीम, थंड कोल्ड ड्रिंक्स, थंड वारें घेवप ह्यो सगळ्यो गोश्टी टाळच्यो.
1: दमो ह्या दुयेंसा विशीं म्हायती दिताल्यो डॉ अमिता बामोळकार. संजीवनी भलायके विशयक ही कार्यावळींतल्यान आमी तांणी दिल्ली ही म्हायती आयकली. तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी. सांज वेळा म्हळ्यारच राती कडेन 11 वरां जावन 11 मिनटां मेरेन मोगाळ कुप्यानो. ह्या उपरांत येवपी आमच्या कार्यावळींची आतां थोड्या भितर वळख करून घेवया. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 7:05 सावन आमी घेवन येतली आयची शुभप्रभात. कार्यावळींत आयकुपाक रावात दिनविशेष आनी ताचे उपरांत सरभोवतण. तेन भायर गोंय खबरांपत्र. मोगाळ कुप्यानो आयज आमी मनयता गोंयचो 40वो घटक राज्य दीस. त्या निमतान गोंयचे राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू हांणी दिल्लो संदेश आयकुपाक रावात 9:00 आमच्या म्हादय चॅनला वेल्यान. ताचे उपरांत तांच्या संदेशाचो कोंकणी अणकार तुमकां आयकुपाक मेळटलो. कातारांचो वेळ 10:05 तर 10:30 सावन शास्त्रीय संगीतान सदाशिव टिप्पण्णा मुळे हांचे शेनाय वादन तांणी वाजयल्लो राग गुजरी तोडी. कार्यावळ गाता रही मेरा दिल आयकुपाक रावात 11:05 सावन. तर मजगती 11:30 दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत केल्ली कार्यावळ आसतली स्टम्प्ड. 12:05 सावन दिल्ली केंद्रा वेल्यान दिल्ल्यो इंग्लिशीतल्यो खबरो तर ताचे उपरांत कार्यावळ अस्तुरी. आयज आयकुपाक रावात मधुबाला किर्तनी हांची कथा लता. स्वर संगम कार्यावळी अंतर्गत 12:30 सावन विदुशी शोभा गुरुटू हांचे गायन तुमकां आयकुपाक मेळटले. दनपरां जेवता जेवता 1 वर जावन 5 कोंकणी गितां कार्यावळ कानळ वोवळां. तर 1 वर जावन 40 सावन कोंकणी सुगम संगीत कार्यावळ सदाफुली. फिल्मी गितां कार्यावळ चित्रसंगीत 2:30 सावन. सांजवेळचे सभेंत 5:30 मराठीतली युववाणी कार्यावळींत आयज आयकात विमल नायक हांचे उलोवप बंध मैत्रीचे. 10:10 सावन रोजगार वृत्त तर ताचे उपरांत कोंकणी सुगम संगीत कार्यावळ शुभदुली. वेळ कातारांचो 10:35 सावन तर भावगीत आयकुपाक रावात 7 वरांचेर. प्रादेशीक खबरांचो वेळ आसतलो सदा भशेन 7:20 मिनटांचो.

तर आयचे चावडेर 7:30 पानवेलकर भजनी मंडळ रायबंदर हांणी सादर केल्ली भजना तुमकां आयकुपाक मेळटली. 8:15 सावन चित्रसंगीत फिल्मी गीतां. दिल्ली केंद्रा वेल्यान समाचार संध्या 8:45 तर न्यूज एट 9:00 सहक्षेपीत करून आमी तुमकां आयकूंक दितले. स्पॉटलायट ही कार्यावळ 9:15 आयकुपाक मेळटली तर 9:30 आयकुपाक रावात करंट अफेर्स. संगीताची अखिल भारतीय कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले सकाळच्या रातच्या 10 सावन. ही जाली वळख हाचे उपरांत येवपी आमच्या तरेकवार अशा कार्यावळींची अर्थातच कार्यावळींची रुपरेषा.

नमस्कार, हांव अक्षता, यू आसात कांय मुखेल खबरो. गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू आनी गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयच्या लोकांक गोंय घटक राज्य दिसाची परबी भेटयल्या. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू मीन ऑंग लाईंग आयज सकाळी 5 दिसांच्या भारत भोंवडेर बिहारांतल्या गोंया पावतले. गोंय सरकारान आयुर्वेद आनी होमिओपॅथी शिक्षण दिवपी अनुदानीत महाविद्यालया खातीर नवी पॅटर्न ऑफ असिस्टन्साची अधिसुचोवणी जारी केल्या. एप्रील 2026 ह्या एकाच म्हयन्यांत कोंकण रेल्वे महामंडळान सच्च्या तिकेट तपासणी वांगडाच 934 विशेष तिकेटी तपासणी मोहिमो आखल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी समग्र शिक्षा अभियाना खाला निधी वापरपाविशी सविस्तार नियाळ बसका घेतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सुरक्षा आव्हानांक तोंड दिवपा खातीर सरकार प्रभावी करपाक शिमे सुरक्षा दळाक जापसालदारकेचे अतिरिक्त वाठार दिवपाचो विचार करता अशें सांगलां. डिझाईन लिंक्ड इन्सेंटीव्ह येवजणेतल्यान बरे परिणाम मेळटात असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रगिन्यान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. विधानसभा वेचणूक लागी पाविल्ली असतानाच काँग्रेसीन प्रदेश काँग्रेसीच्या नेतृत्वात बदल करतना गिरीश चोडणकर हांची प्रदेश अध्यक्षपदाचेर नेमणूक केल्या. संवसारीक पर्यावरण दीस म्हळ्यार 5 जून दिसा गोंय ग्रीन कॉरिडॉर उपक्रमांतल्यान राज्याच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचेर 90 दिसांची मोहीम सुरू करतले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून आसा. चड माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. आयपीएल क्रिकेट सर्तीन गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आड फाल्यां अहमदाबादात सांजेवेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सकाळचे 7:07:20 जातात. मग आळकप्यानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल.

नवो दीस नवी सकाळ. नव्या दिसाची ही सकाळ सुरुवात करतना सकाळच्या ह्या खिणाळ सगळ्या आमच्या ऐकुप्यांक आम्ही म्हणता शुभ प्रभात. मोगाळ

0: पेनो आयज 30 मे 2026 शेनवार भारतीय सौर दीस 12 ज्येष्ठ शके 1948 आयज 30 मे म्हळ्यारच गोंयचो घटक राज्य दीस. आयच्या ह्या दिसाची सगळ्या आमच्या आयकुप्यांक आमी दिता परबी. तुमचेच आवडीचे ही आकाशवाणी ह्या खिणार घेवन येता शुभ प्रभात कार्यावळीची सुरवात करतना आयचो दिनविशेष.
1: दिनविशेष

0: तीस मे दिन विशेष। तीस मे हो दीस गोय राज्याचो घटक राज्य दीस म्हूण आमी मनयता। गोवा हे भारतातले 25वे घटक राज्य म्हूण मान्य जाले तो दीस आयचो 30 मे वर्स 1987। गोयाक भारतातले 26वे घटक राज्य म्हणून आयचे दिसा मान्यता मेळ्ळी। 30 मे 1987 हे दिसा हो दर्जो गोय राज्याक दिलो म्हणटकच गोवा राज्य आयज आपलो स्थापना दीस मनयता। गोय राज्य घटक दीस, गोय घटक राज्य दिसा निमतान सगळ्यांच्या आयकुप्यांक आमी परबी भेटयता। आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो घटना घेवन येता आयचो हो दीस 30 मे। इतिहास संशोधक डॉ पांडुरंग पिसुर्लेकार हांचो जल्माचो दीस आयचो। इतिहास संशोधनात कर्तृत्वाचो असो इतिहास निर्माण करपी डॉ पांडुरंग पिसुर्लेकार, तांचो जल्माचो दीस 30 मे 1894। गोंयचे ते पयले हिंदू इतिहास संशोधक डॉ पिसुर्लेकार हांणी ह्या क्षेत्रातली सुरवात गोंयच्या पुराभिलेखगारांतल्यान केली। इतिहास संशोधन हेच सगळे मानीत ताणें आपली पुराय जीण ह्याच कार्याक ओपली। पुर्तुगीजांच्या ताब्यांत आशिल्ली सगळी इतिहासीक कागदपत्रां भारतीय पुराभिलेखगारांत हाडपाचे म्हत्वाचे अशें काम ताणी केले। पुर्तुगीज कालखंडातली 450 वर्सांतली सगळी कागदां अभ्यासून पुर्तुगीज मराठे संबंध हो अप्रतीम साधन ग्रंथ ताणी बरयलो। फ्रेंच, पुर्तुगीज, इंग्लीश, मराठी अशा चारय भासांचेर तांचे प्रभुत्व आशिल्ले। विविध ज्ञान विस्तारा ह्या नावाचो 1917 वर्सा ताणी पयलो मराठीतलो लेख बरयलो। कृष्णदास शामा हांचो मराठी ग्रंथ ताणी संपादित केलो। आयज तांची जयंती। आयज आमी याद काडटा नामनेचे कोंकणी तियात्रिस्त आनी गावपी एम बॉयर हांची। आयज तांची पुण्यतिथी। तांच्या कलेचो सन्मान म्हणून भारत सरकारान तांकां पद्मश्री भेटयल्या। आयचेच हे दिसा 1934 वर्सा मुंबई नभोवाणी केंद्राची सुरवात जाल्ली, तर एअरबस A300 विमानांची सेवा सुरू जाल्ली आयचेच दिसा 1974 वर्सा। नामनेचे लेखक पु ल देशपांडे हांकां त्रिदल संस्थेचो पद्मभूषण पुरस्कार फावो जाल्लो आयचे दिसा 30 मे 1993 वर्सा। आयज जल्मल्ले चित्रकार दिनानाथ दलाल, 30 मे 1916 हो तांचो जल्माचो दीस। दिनानाथ दलाल हे वाङ्मयीन पुस्तकातले बोध चित्रकार तशेंच मुखपृष्ठ चित्रकार म्हणून नामना जोडिल्ले चित्रकार आशिल्ले। तांचे पुराय नाव नरसिंह दामोदर दलाल, पूण तांकां दिनानाथ दलाल ह्याच नावान वळखताले। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष तशेंच बंगाल क्रिकेट असोसिएशनाचे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया हांचोय आयज जल्माचो दीस। तांचो जल्म 30 मे 1940 वर्सांतलो। भारतीय अभिनेता परेश रावल हांचोय आयज जल्माचो दीस। तर ह्यो आणि अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 30 मे।
1: दिन विशेष।

आमी सगळे रे येक आमस्ट्रॉंग आनी सांगाती घेवन आयल्लो हो संदेश एकचाराचो. हय, एकवटान जे जिखूंक शकता तें एकोड्यान जायना हेंच सांगपी हो गोंयचो संदेश, गोंयकारां खातीरचो संदेश आनी जांकां जांकां गोंय आपलें दिसता त्या सगळ्यां खातीरचो संदेश. मोगाळकुप्यानू आयज आमी मनयता आमचो घटक राज्य दीस आनी त्या निमतान सगळ्या आमच्या आयकुप्यांक आमी दिता परबीं. सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: मेकळा श्वासान गीत गावपाचो हो वेळ. आयज आमी मनयता आमचो घटक राज्य दीस. लिडिया कार्दोज हांचो ताळो आमी आयकलो ह्या गीता खातीर. तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 7 वरां जावन 25 मिनटां जातात.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. आयज गोंयच्या घटक राज्य दिसा निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन पणजेंत गोंयच्या घटक राज्य दिसाच्या सुवाळ्यांत वांटेकार जातले. त्या उपरांत ते गोवा सीएसआयआर राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेक भेट दितले. ह्या वेळार म्हायती दितना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला की
2: उपराष्ट्रपती माननीय श्री सीपी राधाकृष्णन जी स्टेटहूड डेच्या निमित्तान फाल्यां गोंयांत येतात. स्टेटहूड डे कार्यक्रम कला अकादमीच्या आवारात आम्ही 10 वरांचेर सगळ्या जणांनी शिजली होती. गोयात वेगवेगळ्या योगदान दिल्ल्या लोकांच्या बद्दल त्यांचे फेलिसिटेशन आणि बाफीचो कार्यक्रम हो गोवा घटक राज्य 40वो घटक राज्य दिन असा त्या निमित्तात आम्ही आयोजित केला. आणि व्हडा उमेदी गोयचे घटक राज्याची माहिती ती सगळ्या लोकांपर्यंत पावची.
1: गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी गोय घटक राज्य दिसा निमतान गोयच्या लोकांक परबी दिल्या. घटक राज्य दीस आमकां लोकशाय प्रवासाचो उगडास करून दिता. जातूंतल्यान गोंय राज्यान 1987 वर्सा भारतीय संघराज्याचे 25वें राज्य म्हणून आपली हक्काची सुवात मेळयली. दरेक पिळगेन गोंय लागींच्यान पळयलां, पूण फुडाराचें गोंय घडोवप ही गोंयकारांची जापसालदारकी आसा. ते खातीर आमी एकजूट, शिस्त, आपलेपण आनी दूरदृश्टी सयत एकवटान वावर करुया, जे वरवीं येणारी दशकां आमच्या राज्याच्या इतिहासांतलो भांगराळो अध्याय थारतलो, अशें तांणी सांगलां. शांतिकाय विस्वासाच्या बळग्यार गोंयची उदरगत आनी भरभराट जावं आनी आपल्या देखींतल्यान राष्ट्राक प्रेरणा दिवपाचे कार्य घडूं येवं, अशेंय तांणी आपल्या संदेशान म्हणलां. गोयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी 40वें गोंय घटक राज्य दिसा निमतान गोयच्या लोकांक परबी भेटयल्या. घटक राज्य दर्जो हो स्वातंत्र्य सैनीक आनी लोकांचे परिश्रम, दूरदृश्टी आनी त्यागाचे फळ जावन आसा. आयज भारत देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदृश्टी फुडारपणाखाला विकसीत भारत 2047 उद्दिश्टांतल्यान नेटान वाटचाल करता आनी हे उद्दिष्ट पूर्ण करपाक आपले योगदान दिवपा खातीर गोंय सरकारान सुशासन, शाश्वत विकास, इनोव्हेशन, महिला सशक्तीकरण, राज्याच्या उदरगतीन तरणाट्यांचो सहभाग आनी लोककेंद्रीत कल्याणकारी उपक्रम आनी येवजणीचेर भर दिल्लो आसा. आयज गोंय राज्यान आपली समृद्ध परंपरा, जाती सलोखो आनी सांस्कृतीक विविधताय सांबाळून शिक्षण, भलायकी, पर्यटन, साधन सुविधा, शेती, तंत्रगिन्यान अशा अनेक मळार तोखणायेची उदरगत केल्ली आसा. संवसारीक पर्यावरण दीस म्हळ्यार 5 जून दिसा गोंय ग्रीन कॉरिडॉर उपक्रमांतल्यान राज्याच्या राष्ट्रीय आनी राज्य महामार्गाचेर 90 दिसांची मोहीम सुरू करतले. 5 सप्टेंबर मेरेन

0: चलपी हे कार्यावळीचो हेत गोंय पाचव्याचार करपाचो आनी रस्त्या कुशीक झाडां लावन रस्त्यांक सोबीत करपाचो हेतू आसा. ह्या काळांत सुमार 10 लाख झाडां लावपाची शक्यताय आसा अशी म्हायती दितना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला.
1: 5% दिसता ते निमित्त आमी एनवायरमेंट डे ग्रीन कॉरिडोर म्हणजे गोंयचो नॅशनल हायवे आनी स्टेट हायवे हे पूर्णतः ग्रीन करपा खातीर मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करपाचे थारायला. फाटल्या 5 जून ते 5 सप्टेंबर पर्यंत ह्या 90 दिसांच्या कार्यकाळात गोंयात मोठ्या प्रमाणात आनी खास करून रस्त्याच्या देगेनी झाडां लावपाची, रस्त्याचे ब्युटिफिकेशन करपाचे, आयलंड सस्तरी त्या जाग्याचेर झाडां लावपाची, ऑलमोस्ट 10 लाख झाडां प्रायोरिटीचेर गोवन स्पिसीसची लावपाचे आमी थारायले.
0: विधानसभा वेचणूक लागी पाविल्ली आसतनाच काँग्रेसीन प्रदेश काँग्रेसीच्या नेतृत्वान बदल करतना गिरीश चोडणकर हांची प्रदेश अध्यक्षपदाची नेमणूक केल्या. हे भायर एमके शेख, आमदार एल्टन डिकॉस्टा आनी आमदार एडव्होकेट कार्लोस फेरेरा हांची कार्यक्षपदा नेमणूक केल्या. गोंय सरकारान आयुर्वेद आनी होमिओपॅथी शिक्षण दिवपी अनुदानीत महाविद्यालया खातीर नवी पॅटर्न ऑफ असिस्टन्साची अधिसुचोवणी जारी केल्या. ह्या अधिसुचोवणे प्रमाण अशा पात्र महाविद्यालयां खातीर देखरेख अनुदान आनी पात्र खर्चा खातीर 2025-26 अर्थीक वर्सा सावन परतफेड आदार मेळटली. हे येवजणे खाला 500 मेरेन विद्यार्थी आशिल्ली महाविद्यालयांक वर्सांक 34.50 लाख मेरेन देखरेख अनुदान मेळटले. एप्रील 2026 ह्या एकाच म्हयन्यान कोंकण रेल्वे महामंडळान सदच्या तिकेट तपासणे वांगडाच 934 विशेष तिकेट तपासणी मोहिमो आखल्या. ह्या मोहिमा मदीं तिकेट काडी नासतना आनी नेमाभायर प्रवास करपी 37,000 प्रवासी सापडले. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे हांणी ही म्हायती दिल्या. हवामानातल्या वेगवेगळ्या बदलाक लागून 29 मे सावन 30 मे मजगती राज्यांत जगलां आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. फुडले 6 दीस राज्यांत चडांत चड 34 ते 35 जाल्यार उण्यात उणे 37 ते 28 अंश सेल्सियस तापमान उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी वृत्तनिवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून आसा. चड म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटले. नमस्कार.
2: सकाळची 7:30 जाल्ली आसात. तुमी आयकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स. तशेंच न्यूज ऑन एर ह्या आमच्या एपा वरवीं आकाशवाणी पणजी केंद्राच्यो म्हादयी चॅनलाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. मोगाळ कुप्यानो परतून एक फावट येवकार सगळ्यांक. आमी घेवन येता शुभ प्रभात.

0: शुभप्रभात ही कार्यावळींत परतून एक फावट आमच्या आयकुप्यांक माये मोगाचो येवकार. मोगाळकुप्यानो, हवामाना विशीं म्हायती. गोंयचे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण गोंयांतले चडांत चड तापमान 34 डिग्री सेल्सियस तर उण्यांत उणे 30 डिग्री सेल्सियस. कांय जाग्यांनी गडगडाटासयत पावस पडपाची शक्यताय गोंयचे हवामान खातें उक्तायता. पावसाचे हे प्रमाण कमी ते मध्यम प्रमाणांत आसतले अशी शिटकावणी ते दितात. ही जाली हवामाना विशीं म्हायती. आता आमी घेवन येता गोंय खबरांपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या पणजी केंद्रा खातीर दुर्गा प्रसाद पोय हांणी बरोवन सादर केल्ले जिल्हा वार्तापत्र खातीर ह्यो आसात पणजेच्यान खबरो. वाचपी सविता बर्वे. मडकाय मतदारसंघात कोट्यांनी रुपयांची जायती कामां हातात घेतल्यात. लोकांचे हित मतींत दवरून कामांची मांडावळ केल्या. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांच्या आधाराक लागून मडकय मतदारसंघात विकासाची कामां नेटान चलत आसात. पावस सुरू जावच्या आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीज मंत्री आणि मडकयचे

0: विनायक दामोदर सावरकर जांका आमी सगळे भारतीय स्वातंत्र्यवीर म्हणून वळखतात तांची पय बेरेस्तारा म्हळ्यार 28 मे दिसा जयंती. सावरकर हे हिंदुत्व ह्या विचारप्रणालीचे बुन्याद घालपी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य अशे क्रांतिकारक. त्याच वांगडा ते सामाजिक समताये खातीर वावुरपी अशे व्हड समाज सुदारकूय. तशेंच ते व्हड विचारवंत आनी साहित्यिकूय आशिल्ले. ते भाषाप्रभूय आशिल्ले. तांणी भाषा शुद्धी आनी लिपीशुद्धीची चळवळ सुरू केली. तांगेल्या ह्या वावरा विशीं अधिक माहिती आमी जाणा जावन घेवया. मराठी साहित्याचे अभ्यासक समीक्षक प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी हांचे कडल्यान.
1: नमस्कार मित्रहो, मी कृष्णाजी कुलकर्णी. 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातल्या भुगूर इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांची ओळख मुख्यत्वे एक क्रांतिकारक, राजकारणी, हिंदुत्ववादी आणि एक प्रखर ध्येयवादी साहित्यिक अशी आहे. त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचे जाती भेद निर्मूलनाचे प्रयत्न आणि विशेष करून त्यांनी समाज सुधारणेसाठी केलेले प्रयत्न हे आपल्याला माहिती असतातच. पण मराठी भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत ते थोडेसे अलक्षित राहिले की काय असं मला वाटतं. मराठी भाषेचे शुद्धीकरण हा सावरकर लिखित 1926 साली लिहिलेला हा ग्रंथ 1981 मध्ये पुनर्मुद्रित करण्यात आला आणि त्यातून सावरकरांच्या ह्या कार्याची आपल्याला ओळख पडते. मित्र, भाषेवर तसा इतिहास काळापासून अनेक परकीय भाषांचे प्रभाव पडत गेले आणि भाषेतल्या शब्दांना वेगवेगळी रूपं येतली. सावरकरांना वाटलं की आपली मराठी इतकी समृद्ध असून आपल्याला परकीय शब्दांचे आधार का घ्यावेसे वाटतात. या सगळ्या शब्दांना मराठी शब्द नाही आहेत का? मग त्यांनी प्रयत्न करून सुमारे 500 शब्द निर्माण केले आणि ते भालजी पेंढारकरना पाठवून दिले आणि त्यातून त्यांनी सांगितलं की मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे. त्यामुळे अगदी त्यांनी सिनेमापासून सुरू केलं. चित्रपट, अर्ज, आवेदन, तपास, शोध अशी कितीतरी बाइंडिंग, बांधणी अशा अनेक शब्दांना त्यांनी पर्यायी शब्द सुचवले आणि भाषेचे मूळ स्वरूप जे आहे ते कायम ठेवण्यास फार मोठं सहाय्य केलं असं मला वाटतं. तसंच सावरकरांनी लिपीशुद्धीसाठी सुद्धा, कारण ते विज्ञाननिष्ठ होते, आपली मराठी देवनागरी लिपी ही कदाचित पुढे संगणकामध्ये वापरासाठी सुद्धा सुलभ असावी यासाठी त्यांनी लिपीशुद्धता केली. उदाहरणार्थ वंदन शब्द लिहिताना वर आपण टिंब देतो, पण सावरकर म्हणतात की टिंब देण्याऐवजी अर्ध न पुढच्या द ला जोडून वंदन लिहिता येतं आणि त्यामुळं ही भाषा वेगाने संगणकामध्ये वापरणं सुद्धा शक्य आहे. अशा पद्धतीचा दृष्टिकोन मांडणारा एक विज्ञाननिष्ठ, ध्येयनिष्ठ असा क्रांतिकारक म्हणून आपण सावरकरांचा आपल्याला परिचय आहे आणि आज त्यांचा आपण पुण्यस्मरण करूया.
0: देव बरे करू तुमका कुलकर्णी सर. तुम्ही दिल्या या माहिती खातीर आम्ही तुमचे उपकारी असत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांक आमच्या आदरान नमन आणि या क्रांतीसूर्याक नमळायेची भावपूर्ण आर्गा.

इष्टिष्ठिणीनो, बुधवारा 27 मे आणि ब्रेस्तरा 28 मेक संसारातल्या सगळ्या मुस्लिम भावनांनी बकरी ईदाची परब मनवली. बकरी ईद ही त्याग आणि

0: गोयच्या 13 वर्षाच्या पिरायेच्या बाय सई मनीष गावस हिने राष्ट्रीय कला प्रतिभा शो 2026 या सर्तीन हिंदी एकपात्री प्रकारान देशान पहिलो क्रमांक हात असला. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाचे वतीन ही प्रतिष्ठायेची राष्ट्रीय सर्त घडवून हाडिल्ली. देशातले वेगवेगळे राज्यातले कलाकार सर्तक हातून वाटेकार जाल्ले. आता सई अंदमान निकोबार जुव्यार जावपी आंतरराष्ट्रीय पातळेवेल्या सांस्कृतिक ऑलिंपियाड परफॉर्मिंग आर्ट्स 2026 सर्तीन आपली कला सादर करतले. बाय सईन आपल्या जैता विशी उलयतना आमकां सांगले.
1: नमस्कार, माझे नाव सई मनीष गावस. अखिल भारतीय सांस्कृतिक संपुणे यांनी आयोजित केल्या नॅशनल आर्ट टॅलेंट सर्च कॉम्पिटिशनात हाय भाग घेतलेलो. या कॉम्पिटिशनात म्हाका फर्स्ट प्राईज मेळ्ळें खरें, पूण तेजेकून चड म्हाका शिकपाक मेळ्ळें, दुसऱ्या लोकांचे पर्फॉर्मन्सीस पळोवपाक मेळ्ळें. हे कॉम्पिटिशन पुण्यान ऑर्गनायज जाल्ले आनी इतल्या व्हडल्या स्टेजीर परफॉर्म करताना म्हाका भंय दिसलोच, पूण स्टेजीर वयता आसतना म्हाका म्हाज्या सरान सांगलेली उतरां याद जाली. तेंच्यांनी म्हाका सांगलेले की तूं टायम लिमिटाच्या भायर गेल्यार म्हाका उपकारता, डिसक्वॉलिफाय जाल्यार सुद्दां म्हाका उपकारता, पूण तुवें तुजो मोनोलॉग कॉन्फिडन्सान करूंक जाय आनी तुजी मेसेज आसा ती लोकां पर्यंत पावूंक जाय. हेच मनान दवरून हांवें म्हाजो पीस परफॉर्म केलो. म्हाज्या जर्नीन खूब लोकांचो हात आसा, खास करून डॉक्टर साईश देशपांडे ज्यांच्यांनी म्हाका शिकयलें आनी म्हाजें मार्गदर्शन केलें. म्हाजी नृत्याची शिक्षिका प्रेरणा पालेकर ज्यांच्यांनी म्हाका कथक नृत्याचें शिक्षण दिलें आनी आजुनूय दीत आसा. अंतरा भिडेजी ज्यांच्यांनी म्हाका म्हाज्या नाट्याचे पयले संस्कार दिले आनी म्हाजी साक्षी दिदी जाणें म्हाका खूब मदत केली. म्हजी आजी आजोबा आई बाबा जी सद्दां म्हाज्या फाटल्यान रावली आनी म्हजी भयण जी म्हाज्या मेकअप करण्यापासून म्हाका सद्दां प्रॅक्टीस करपाक सांगप म्हाज्या फाटल्यान रावली. परफॉर्मिंग आर्ट ह्या क्षेत्रान म्हाका खूब फुडें वचपाचें आसा, म्हाज्या गोंयाचें नांव व्हडलें करपाचें आसा. हें म्हाजें सपन साध्य करपाक तुमचो सगळ्यांचो आशिर्वाद म्हाका लाभचो अशीच म्हाजी इच्छा आसा. धन्यवाद.
0: सई, तुवें जें आमकां सांगलें त्या खातीर तुका चडांत चड देव बरें करूं आनी फुडाराक तुका ऑल द बेस्ट.

परतमोगाळ्या कुप्यानो, आता निरोपाचो वेळ आयला, त्यांना हांगाच थारूया, मेळूया येता ते शेनवारा हेच वेळार. पळयत रावा तुमची अपुर्बायची कार्यावळ सरभोवतण. देव बरें करूं.

0: सरभोवतण निकतीच आमी आयकली. सादर करपी आशिल्ले रविंद्र म्हाड्डोळकार. मोगाळकुप्यानो, तुमची आमची ही भेट आसा घेवन आयची शुभप्रभात.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाइव इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: सगळ्यांच्या ऐकुप्यांक आम्ही दिता येवकार. परतून एक फावट मोगाळकुप्यानो, आयज गोय मनयता आपलो 40वो घटक राज्य दीस आणि त्या निमतान आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल तुमच्या खातीर घेवन येता संदेश. गोंयचे राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू हांणी दिल्लो संदेश आसतलो बरोबर 9 वरांचेर आणि ताचे उपरांत तांच्या संदेशाचो कोंकणी अणकार आयकुपाक रावात.

0: राधा मंगेशकर हांचो आवाज आमी आयकलो ह्या गीता खातीर. मोगाळकुप्यानो, गीत रचना बाप बोरकर हांचे आशिल्ली, संगीत नियोजन हृदयनाथ मंगेशकर हांचे. आमच्या गोंयचे गीत गायत, गुणगान गायत निरोप घेऊया. परतून एक फावट सगळ्यांक परबी आयच्या घटक राज्य दिसाची. आयची शुभप्रभात आमी हांगा सोपयता.
1: प्रभातम प्रभातम

बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन एप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी

प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती पोषण कौशल्य विकास क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 साठी आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास नफा मालमत्ता दर्जा सरकारी योजनांची अंमलबजावणी वित्तीय समावेशन डिजिटल परिसंस्था सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या पीएसबीए अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी विमा दावे समभाग लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एक एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. एनसीआर अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण एनसीआर क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे

समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय राज्य आयज आपलो 40वो घटक राज्य दीस मनयता. हे निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन पणजे कला अकादमीत घटक राज्य दिसाच्या कार्यावळीत वांटेकार जातले. अस्तंत आशिया संघर्षाक लागून संवसारीक उर्जेची पुरवण खंडीत जावपाक लागिल्ल्यान सरकारान तेल कंपनीक 30 दिसांचो एलपीजी साठो संरक्षित करपाक सांगला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ओंग ल्यांग आयज 5 दिसांच्या भारत भोंवडेर बिहारात पावतले. हाँगकाँगात जाल्ल्या 22व्या आशियाई एथलेटिक सर्तीत भारतान बेसबरी कामगिरी चालू दवरून 4 भांगरा पदकासयत 8 पदकां जोडल्यात. आयपीएलात गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 7 विकेटींनी हारोवन फायनलीत सुवात मेळयली. आनी हवामान खात्यान आयज वेगवेगळ्या राज्यांनी जंगलासयत गडगड मारून पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आता पुराय खबरो. गोंय राज्य आयज आपलो 40वो घटक राज्य दीस मनयता. 1987 वर्साच्या ह्या दिसा गोंयाक राज्यपद मेळ्ळे आनी ते भारतीय संघाचे 25वे राज्य जाले. हे निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज पणजेच्या कला अकादमीत घटक राज्य दीस कार्यावळीत वांटेकार जातले. 1961 वर्सा पोर्तुगीज सत्तेतल्यान मुक्त जातकच दमण आनी दीव हांचे वांगडा गोंय संघ राज्य जालो. एक व्याख्यात्मक खीण 1967 वर्सा आयलो जेन्ना गोंयची वेगळी वळख तिगोवन दवरपा खातीर गोंयकारांनी इतिहासीक मतदान केले. 1987 वर्सा कोंकणीक राजभास म्हूण मान्यताय मेळिल्ल्यान राज्यपदाची वाट मेकळी जाली आनी त्या वर्सा 30 मे दिसा गोंय हे भारताचे 25वे राज्य जाले. आयच्या कार्यावळीत नामनेचे व्यंगचित्रकार मारियो मिनांडा हांचो यादस्तीक शिक्को जारी करप, कॉफी टेबल बुकाचे विमोचन, पुरस्कार वितरण आनी नागरीक कल्याण उपक्रमांचो आस्पाव जाता. ते उपरांत उपराष्ट्रपती गोंयातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीक भेट दितले आनी शास्त्रज्ञांकडेन संवाद साधतले. अस्तंत आशिया संघर्षातल्यान संवसारीक उर्जेची पुरवण खंडीत जावपाक लागल्या म्हणून सरकारान भौशीक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपनींक उण्यात उणे 30 दिसांखातीर एलपीजीचो साठो करपाक सांगला. अस्तंत आशियातल्या संघर्षाविशी काल आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत पत्रकारांकडेन उलयताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयातली संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी हे विशी माहिती दिली. भारत देश कच्चे तेल साठोवपाची ताक वाढोवपा खातीर वावुरता. साठ्यावरवी इंधन सुरक्षितताय घटमूट करपाक आनी अखंड पुरवण सुनिश्चित करपाक सरकार वावुरता. सरकारान भारतीय तेल महामंडळ, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ह्या सरकारी तेल विपणन कंपनीक नेमान व्यापारी सामुग्री

0: दोनूय देशांमदले इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंद आनीक घटमूट करपाविशी चर्चा करपाचे आसात. काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी म्यानमार आनी भारत हांचे मदले प्रस्न दोनूय फुडारामदल्या बसके वेळार मुखार येतले अशें सांगलां. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी समग्र शिक्षा अभियाना खाला निधी जारी करप आनी वापरपाविशी सविस्तर नियाळ बसका घेतल्या. तातूंत समग्र शिक्षा 3.0 चड कार्यक्षम पारदर्शक आनी परिणाम प्रधान करपाचेर भर दिलो. समग्र शिक्षा अभियान पीएम पोषण पीएम श्री प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया आनी हेर मुखेल कार्यावळींसयत एकात्मिक पद्दत ह्या वर्सा सावन सुरू जातली अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्री प्रधान हांणी सांगला. हाका लागून शाळेच्या शिक्षणीक प्रणालीत चड समन्वय सुनिश्चित जातलो अशें तांणी मुखार सांगले. काल बसके वेळार केंद्र राज्य संलग्नताय घटमूट करपाविशी चर्चा जाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावीपणान चालीक लावपाचेर नव्यान लक्ष केंद्रीत करतले. विद्यार्थ्यांमदी नवनिर्माण पोषण कुशळटाय उदरगत खेळ आनी कला हांचेर खासा भर दितले. विकसीत भारत 2047 खातीर गरजेचे मनीसबळ तयार करपाक ह्या यत्नांची म्हत्वाची भूमिका आसतली अशें मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: जो घटना हुई है ये अत्यंत दुर्भाग्यजनक है, नहीं होनी चाहिए था. अभी दोबारा जब हम लोगों ने री नीट की घोषणा किया है.
0: आता मुखावेल्यो खबरो. नव्या सुरक्षा आव्हानांक तोंड दिवप चड प्रभावी करपा खातीर शिमे सुरक्षा दळान जापसालदारकेचे अतिरिक्त वाठार दिवपाचो विचार सरकार करता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला. काल गुजरातांतल्या भूज हांगा बीएसएफाच्या कर्मचाऱ्यांकडेन संवाद सादतना मंत्री शहा उलयताले. मंत्री शहा हांच्या हस्तुकीं भारत पाकिस्तान शिमेचेर म्हत्वाच्या दोन नव्या शिमेवयल्या चौकांचे उक्तावण जाले. बीएसएफ स्थापन जावन 60 वर्सां उपरांत बीएसएफाचे शिमेचे सुरक्षा संकल्पनेत पुरायपणान बदल करपाचो निर्णय घेतला अशें तांणी सांगले. स्मार्ट बॉर्डर सुरक्षा प्रकल्पाखाला शिमेवयल्या सुरक्षेक घटमूट करपाचे यत्न सुरू आसात अशें गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला. ह्या यत्नांत कोट्यांनी रुपयांची गुंतवणूक आसा आनी ड्रोन रडार वॉच टॉवर अत्याधुनीक तंत्रज्ञान आनी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्ल्यान एक घटमूट सुरक्षा जाळी तयार जातली. हे एकदा स्थापन जातकच देशाच्यो शिमो मोडपाचे धाडस कोणाकूच जावचे ना अशें तांणी स्पश्ट केला. डिझायन लिंक्ड इन्सेंटीव्ह डीएलआय येवजणेंतल्यान प्रोत्साहन मेळटा अशें केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. सोशल मिडिया पोस्टात मंत्री वैष्णव हांणी काल तिरुवनंतपुरमातल्या अर्धवायू स्टार्टअप नेट्रा सेमीन देशातली पयली एज एआय सिस्टम ऑन चीप नेत्रा A2000 ही प्रगत 12 नॅनोमिटर तंत्रज्ञान नोड वापरून तयार केल्या अशें सांगले. व्यापारात ही चीप वापरल्यार ऑटोमोबाईल रॉबोटिक्स ड्रोन ह्या क्षेत्रातल्या स्मार्ट व्हिजन एप्लिकेशनांक शक्त मेळटली अशें तांणी मुखार सांगले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगला की पेपर फुटीची घटना अत्यंत चुकीची आसा. डीडी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतीत मंत्री प्रधान हांणी हे आश्वासन दिला की फेर परिक्षा प्रक्रिया कसल्याच चुकांशिवाय योग्य आनी पद्दतशीरपणान जातली. हे काम सुरळीतपणान जावचे म्हण सगळ्यांनी सहकार्य करचे अशें आवाहन तांणी केला. विद्यार्थ्यांक संबोधित करतना मंत्री प्रधान हांणी म्हळे की सरकाराक तांच्यो चिंता समजतात आनी हे चुकीचे घडला हे तांणी मान्य केला.
1: जो घटना हुई है ये अत्यंत दुर्भाग्यजनक है, नहीं होनी चाहिए था. अभी दोबारा जब हम लोगों ने री नीट की घोषणा किया है और री नीट सुव्यवस्थित हो जाए, इसमें निर्भुलता के साथ हो, ये अभी हमारा दायित्व है. इस काम पे सभी का सहयोग हम अपेक्षा रखते हैं.
0: हाँगकाँग हांगा जाल्ल्या आशियाई 20 वर्सां सकयल्या एथलेटिक्स सर्तीत भारतान आपली प्रभावी कामगिरी चालू दवरून 4 भांगरा 2 रुपया आनी 2 काश्या पदकासयत 8 पदकां जोडली आनी चीनाच्या उपरांत क्रमवारीत दुसरी सुवात मेळयल्या. काल सर्तीच्या दुसऱ्या दिसा भारतीय खेळगड्यांक 4 भांगरा पदकासयत 7 पदकां फावो जाली. 19 वर्सां पिरायेची पुजा सिंग हिणे बायलांच्या वर्गात 1.93 मीटर उडी मारून भांगरा पदक जिखून बेस बरी कामगिरी दाखयली. भारताची आनीक 3 भांगरा पदकां दादल्यांच्या 5000 मीटर सर्तीत नितीन गुप्तान मेळयली, जाल्यार बायलांच्या डिस्क फेकात अमानत

0: कंबोज हाणे पयलो क्रमांक मेळयलो आनी दादल्यांच्या डेकथलॉन सर्तीत राहुल जाखरान येलो मेडल मेळयलो. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती न्यू चंडीगडात जाल्ले दुसरे क्वालिफायर मॅचीत गुजरात टायटन्स पंगडान राजस्थान रॉयल्साक 7 विकेटींनी हारयलो. ह्या जैताक लागून आतां फाल्यां गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड अहमदाबादात फायनल मॅच जातली. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी अंदमान आनी निकोबार जुव्यात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, विदर्भ आनी छत्तीसगडात गडगड मारपाचो अदमास आसा. हवामानांतल्या वेगवेगळ्या बदलांक लागून गोंयात जगला आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. फुडले 6 दीस राज्यात चडांत चड 34 ते 35 जाल्यार उण्यात उणे 27 ते 28 अंश सेल्सियस तापमान उरपाची शक्यताय आसा. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यू रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडच्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब, तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. आता खबरो सोंपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. गोंय राज्य आयज आपलो 40वो घटक राज्य दीस मनयता. हे निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन पणजे कला अकादमीत घटक राज्य दिसाच्या कार्यावळीत वांटेकार जातले. अस्तंत आशिया संघर्षाक लागून संवसारीक उर्जेची पुरवण खंडीत जावपाक लागिल्ल्यान सरकारान तेल कंपनींक 30 दिसांचो एलपीजी साठो संरक्षित करपाक सांगला. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू मिन लिंग ह्यांग आयज 5 दिसांच्या पारत भोंवडेर बिहारात पावतले. हाँगकाँगात जाल्ल्या 22व्या आशियाई एथलेटीक सर्तीत भारतान बेस बरी कामगिरी चालू दवरून 4 भांगरा पदका सयत 8 पदकां जोडली आनी आयपीएलात गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 7 विकेटींनी हारोवन फायनलीत सुवात मेळयल्या. हवामान खात्यान आयज वेगवेगळ्या राज्यांनी जगला सयत गडगड मारून पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: दोनशे 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. न्यूज ऑन एर ह्या आमच्या एपा वरवीं तुमकां आयकुपाक मेळटा म्हादय चॅनलाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात गोंय राज्य घटक राज्य दिसा निमतान गोंयचे राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू हांणी दिल्लो संदेश. आनी आतां आयकुया फिल्मी गीतां कार्यावळ चित्रसंगीत.

किशोर कुमार हांचो आवाज आमी आयकलो. याराना ह्या फिल्मातल्या गीताक आणि आता शान ह्या फिल्मा खातीरचे हे गीत ऐकूया. मग ऐकूपेनो ह्या गीताक आसा आशा भोसले आणि राहुल देव बर्मन तसेच आनंद बक्षी असे कॉम्बिनेशन. ऐकूया शान ह्या फिल्मातले गीत.

शान ह्या फिल्मा खातीर आमी आयकलो आशा भोसले हांचो आवाज, राहुल देव बर्मन हांचे संगीत. फिल्मी गीतां तुमी आयकतात चित्रसंगीत हे कार्यावळींत. बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात राज्यपालांचो संदेश.

0: पर्यावरणाच्या बाबतीत सादूर राहून आणि संस्कृतायेच्या पाळामुळांक धरून जी अर्थीक प्रगती जातली ते खरे प्रगतशील गोंय आसतले. गोंय राज्याच्या उदरगती खातीर आपले मोलादीक योगदान दिवपी आमचे शेतकार, नुस्तेमारी वेवसायीक, शिक्षक, भलायकी कर्मचारी, सरकारी कर्मचारी, उद्योजक, कलाकार, कामगार आणि नागरी समाजातल्या सदस्यांचे हांव अभिनंदन करता. तुमचे परिश्रम आणि समर्पण गोयच्या प्रगतीची बुनियाद जावन आसात. ह्या प्रसंगार आम्ही आमची संविधानिक मूल्यां, लोकसेवा आणि सामाजिक सलोख्या प्रतीची समुदायिक बांधिलकी मजबूत करूया. गोयान सदांच दाखोवन दिला की विविधताय ही दुबळेपण न्हय जाल्यार ताकद जावन आसा. परस्पर आदर आणि जातीय सलोख्याची भावना जी आमच्या राज्याची वळख आसा ती फुडल्या पिळग्या खातीर मार्गदर्शक थारपाक जाय. प्रत्येक पिळगेन गोंय लागींच्यान पळयला, पूण फुडाराचे गोंय घडवप ही तांची जापसालदारकी आसा. ते खातीर आमी एकजूट, शिस्त, आपलेपण आणि दूरदृष्टी सयत एकवटान वावर करूया, जेणेकरून येणारी दशकां आमच्या राज्याच्या इतिहासातलो भांगराळो अध्याय आसतलो. शांतिकाय विश्वासाच्या बळार गोंयची सतत प्रगती आणि भरभराट जावं आणि आपल्या देखीतल्यान राष्ट्राक प्रेरणा दिवपाचे कार्य घडवून येऊ. गोंय घटक राज्य दिसाच्या ह्या अभिमानाच्या प्रसंगार हांव परत एकदा सगळ्या नागरिकांक म्हजी उर्बेभरीत परबी आणि शुभकामना भेटयता. जय हिंद, जय गोंय.
1: गोंय घटक राज्य दिसा निमतान गोंयचे माननीय राज्यपाल श्री पुसापती अशोक गजपती राजू हाणी दिल्ल्या संदेशाचो कोकणी अणकार तुम्ही निकतोच आयकलो.

0: आशा भोसले आनी सांगा तांच्या आवाजान पुकार ह्या फिल्मातले गीत आमी आयकले. मोगाळ कुप्यानो तुम्ही आयकली चित्रसंगीत फिल्मी गीतांची ही कार्यावळ. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर तशेंच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपा वरवीं तुमकां आयकुपाक मेळटा. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी आयकत रावात. तुमची आवडीची ही आकाशवाणी.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: आणि हांव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
1: गावांमदी खास नाव गांव रे मजो गांव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गांव आणि हांव.
0: दोनशे 233 एक मीटर अर्थात 1287 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय वाहिनीचे कार्यक्रम. सादर आहे मराठी गीतांचा कार्यक्रम रसिक हो. आज गोव्याचा 40वा घटक राज्य दिन, त्यानिमित्त सगळ्या आमच्या श्रोत्यांना आम्ही देतो शुभेच्छा. ऐकूया विष्णू सूर्या वाघ यांची ही रचना जरा गोव्याला येऊन जा. कार्यक्रमात प्रथम त्यांच्याच स्वरात निवेदन आणि त्यानंतर गीत. ऐकूया त्यांची ही गीतरचना निवेदनासहित.
3: माझ्या मित्रमैत्रिणींनो, अनुभवायचे असतील जर का तुम्हाला निखळ आनंदाचे काही क्षण, तर स्वीकारा मी दिलेलं हे गोव्याचं निमंत्रण. तुम्ही सुट्टीसाठी गोव्यात येता पण खरा गोवा पाहत नाही, आणि जिथे माणुसकीचे झरे वाहतात त्या गोव्यात तुम्ही राहत नाही. का जाऊ इच्छित नाही तुम्ही वाघेरीच्या डोंगर माथ्यावर? का ऐकावेसे वाटत नाहीत तुम्हाला पशुपक्ष्यांचे मंजूळ स्वर? तांबडी सुरलाचं पाषाणी मंदिर एकदा तरी पाहून घ्या, नि दूर असलं तरी नेत्रावळीच्या बुडबुड तळ्यावर जाऊन या. पर्वत माथ्यावरील चंद्रेश्वराचं एकदा तरी घ्या दर्शन, नि भक्तिभावानं ऐकून घ्या कुठल्याही देवळात चाललेलं भजन. ऐका गावातल्या मांडावर गायल्या जाणाऱ्या धालो, किंवा पहा गावड्यांचा जागर आणि दशावतारी गवळण कालो. रणमाले नाटक कीर्तन यातलं काय पाहता तुम्ही? अहो साक्षात पृथ्वीवरचं नंदनवन आहे आमच्या गोव्याची पवित्र भूमी. माझ्या मैत्रिणी, मी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना करतो की तुला गोव्यात येण्याची संधी द्यावी, नि इथल्या संस्कृतीशी तुझी कायमची नाळ जडावी. या मातीचं संपूर्ण सत्व तुझ्या रक्तात रुजावं, नि संस्कृतीचं सार उकड्या तांदळाच्या पेजेसारखं तुझ्या काळजात शिजावं. तुझ्या ओठावर फुलून याव्या धालांच्या ओव्या नि फुगड्यांची गाणी, नि तुझ्या प्रत्येक शब्दाला लगडून जावी रात राणी. ओवळांचा सुगंधी वळेसर तुझ्या वेणीत फुलावा, नि जायांच्या वासानं जड झालेला वारा तुझ्या संगे झोपाळ्यावर झुलावा. पिझ्झा बर्गर ऐवजी तुला फक्त शितकडी मिळावी, नि कधीतरी

0: सुक्या बांगड्यासोबत तू पेजेची उंडी गिळावी. मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्हाला आता कसं सांगू, वाघेरीची उंची निसागराची खोली आहे, म्हणूनच गोव्याची लाल माती माणुसकीने ओली आहे, म्हणूनच गोव्याची लाल माती माणुसकीने ओली आहे.
1: शहराची गजबज, गर्दीची लगबग, कामाची दगदग, साहेबाची वटवट, घरच्यांची कटकट,

प्रवीण कोळी आणि इतरांचा स्वर आपण ऐकत होता या लोकगीतासाठी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम, आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैव वाहिनी. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया. राधा मंगेशकर यांचा स्वर आहे, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि बाप बोरकर यांचं गीत.

0: रसिक हो बाब बोरकर यांची गीतरचना आपण ऐकत होता. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि राधा मंगेशकर यांचा स्वर. श्रोते हो, पुन्हा एकदा ऐकूया प्रतिभासंपन्न लेखक विष्णू सूर्या वाघ यांची गीतरचना. कार्यक्रमात प्रथम त्यांचं निवेदन आणि त्यानंतरची गीतरचना, संगीत नियोजन बाळकृष्ण मराठे यांचं.
1: की गोव्यातील महिलांना वेध लागतात ते धालांचे. धालो हा गोव्यातील महिलांचा एक अत्यंत आवडता असा उत्सव. सलग पाच रात्री गावच्या मांडावर जमून पारंपरिक ओव्या आणि धुलपद गाऊन संपूर्ण रात्र जागून काढायची असा धालांचा रिवाज. माझी आई धालांची गाणी खूप छान म्हणायची आणि त्यावेळी तिच्या तोंडून अनेकदा महिलांची शक्ती काय, स्त्री ही खरी कोण असते या संदर्भातली गीतं लहानपणी बसून मी ऐकल्याचं मला आठवत. आई म्हणायची, आम्ही गे सर गीचा देवर म्हणा धालानी खेळू आल्यो गे. ही ओळ मनात घुसली आणि मग तिची कविता झाली. या कवितेतली स्त्री म्हणते आहे, आम्ही गे सरगीच्या देवरंभा नक्षत्रांची चंद्रप्रभा चुंबुनिया आलो नभा चुंबुनिया आलो नभागी. स्त्री ही कोण आहे? आपण तिला अमर बनवली कथा पुराणातून, कलेतून, साहित्यातून, दंतकथातून. परंपरेच्या ठेकेदारांनी यत्र नार्यस्तु पूज्यंते म्हणत तिची दगडी मूर्ती बनवली, तर कधी भाष्यकारांनी तिला ताडनके अधिकारी ठरवली. कोणी म्हणाले, तीच पापाचं मूळ आहे, पुरुषाला फशी पाडणार कामवृक्षाचं फळ आहे. प्रत्यक्षात स्त्री ही पिंडाला आकार देणाऱ्या ब्रह्मांडाचं बळ आहे. निमानवाच्या अजाण आत्म्यांना शरीराचं आवरण देणाऱ्या सृजनाचं स्थळ आहे. तीच आहे मातीच्या कणाकणातून उभी झालेली सातेरी. तीच होती गार्गी अन मैत्रेयी, ज्या बनल्या वेदांच्या अधिकारी.

तमाच्या या विराट विवरात ती आहे ठिणग्यांची आकाशगंगा. मनात आणलं तर भस्मसातही करू शकते तुमचे काजवलेले सूर्य ठिणग्यांचाच प्रचंड अग्निलोळ निर्माण करून. कारण आम्ही आहोत सरगीच्या देवरम्हा, सरगीच्या देवरम्हा.

लेखक विष्णू सूर्या वाघ यांची ही गीतरचना आपण ऐकत होता. बाळकृष्ण मराठे यांनी संगीत दिलं होतं. श्रोते हो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात शेवटी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर.

महानंदा या चित्रपटातील गीता पणेकत होता. सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा स्वर होता. रसिक हो, मराठी गीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची महादेव वाहिनी. यानंतर दिल्ली केंद्रावरून

0: दिस इज
1: सकाळची धावऱ्या जाऊन पाच मिनिटं जातात. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. आम्ही घेऊन येता कोकणी कातारा. मोगाळकुप्यानो, आज गोयच्या इतिहासातलो एक महत्वाचो असो दीस म्हळ्यारच गोय घटक राज्य दीस. 30 मे 1987 हे दिसा गोंयाक घटक राज्याचो दर्जो फावो जालो. आज गोय मनयता आपलो 40वो घटक राज्य दीस. सगळ्या आमच्या आयकुप्यांक त्या निमतान आमी दिता परबी आणि म्हणटा नोमान तुका गोवा.

विल्मिक्स ट्रियो आणि सांगा त्यांचा आवाज आम्ही ऐकलो मोगाळ पेनू गायताना नोमान तुका गोवा आणि गोय सुंदरतायेचे हे प्रतीक माणकुले आमचे गोय आणि ताची व्हडवी गावन ताची नामना जगभरांत पावून आम्ही ती राखपाक जाय. आयज घटक राज्य दीस मनयता गोय, तर त्या निमतान सगळ्यांच्या ऐकुप्यांक आम्ही दिता परबी. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल ऐकूया शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आयच्या ही कार्यावळींत सदाशिव टिपण्णा मुळे हांचे शनाय वादन ऐकूया. तांणी वाजयल्लो राग गुजरी तोडी.

सदाशिव टिपना मुळे शहनाय वादन राग गुजरी तोडी निकतेच तुम्ही ऐकले. आणि याबरोबर हिंदुस्थान शास्त्रीय साहित्याची कार्यवलीतन सोपली. दिल्ली केंद्रानं हिंदीतल्या खूप हाताने स्वक्षेपित करतले.

सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या जोड आवाजात गीतमी ऐकले. आणि आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांच्या जोड आवाजात आखरी अदालत या फिल्मातले गीत.

कुमार सानू आणि सदना सारगम ह्यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकले, आणि ह्या गीताबरोबर गाता रही मेरा दिल ही कार्यावलीतल्या सोपली.

ऐकू प्यानो रूपरेषा सावन जातकच बरोबर 12:05 आयकूंक रावात दिल्ली केंद्रावल्यान संक्षेपीत करतले आमी इंग्लिशींतल्यान खोबरो 12:10 खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ अस्तुरी. आयज आयकुया मधुबाला किर्तनी हांणी बरयल्ली कथा लता तुमकां आयकुपाक दितले. उपरांत स्वर संगम. एक वर 5 कान्ना ओवळां. एक वर 30 मराठींतल्यान खोबरो. 1:40 सदाफुली. 2 मिडडे न्यूज इन इंग्लीश. 2:15 दोपहर समाचार. 2:30 हिंदी फिल्मी संगीत.

सांजेच्या 5:30 असतली कार्यवळ युवानी मराठी. आज ऐकूया बंद मैत्रीचे. विमा नाईक हांचे उलोप तुमका ऐकूपाक दितले. सवराचेर हिंदीतल्यान खोबरो. सवरा 5 करेवलीची रुपरेषा. सवरा 10 रोजगार माहिती. सवरा 15 शब्दुली. कांतारा सवरा 35. सातवराचेर भावगीत. सातवरा 20 प्रादेशीक खोबरो. सातवरा 30 चावडेर. हातूंत ऐकूया पनवेलकर भजनी मंडळ हांणी गायिल्लीं कांय भजनां तुमकां आयकुपाक दितलें.

आठवारा 5 मिनटांचेर मराठीतल्या खोबरो, आठवारा 15 मिनटांचेर हिंदी फिल्मी संगीत, आठवारा 45 मिनटांचे समाचार संध्या, न्यूज ऍट 9 रातच्या 9 वरांचेर, 9:15 मिनटांचेर स्पॉटलाईट, 9:30 मिनटांचेर करंट अफेअर्स आणि 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ फ्युचर. तर आयकुप्यानं ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा वितरावपाच्यो कार्यावळीची रुपरेषा.

विंध्यावस्थान च्या गावासांत गीत तुम्ही निकतेच आयकले. आयकू पेनो 12:30 जाल्ली आसात. आयकून दिता कार्यावळ स्वर संगम. सुरवेक ऐकूया विदुषी शोभा गुड्डू हांचे गायन ठुमरी माज खमाज.

विदुषी शोभा गुरुटुवांचे गायन ठुमरी माझ खमाज निघतेच तुम्ही ऐकले. आता ऐकूया ठुमरी मिश्र पहाडी.

विदुषी शोभा गुट्टू हांचे गायन ठुमरी मिश्र पहाडी निकतेच तुम्ही ऐकली. आणि ह्या बरोबर स्वर संगम ही कार्यावळीतल्यान सोपता.

0: नमस्कार, ही आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गोंयच्या घटक राज्य दिसा निमतान लोकांक परबी भेटयल्या. गोंयांत संस्कृती आणि आदरातिथ्य वांगडा शिक्षण, तंत्रगिन्यान, स्टार्टअप तशेंच शाश्वत विकास साधपाक यश मेळयलां अशें तांणी मुखार म्हटलां. गोंयच्या घटक राज्य दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयच्या लोकांक परबी दिल्या. गोंयची उदरगत चालूच उरची आणि विकसित भारत उभारपाक गोंयची महत्वाची भूमिका थारची असे तांणी म्हटला. पणजे कला अकादमीन आयज जाल्ल्या 40व्या गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्यात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांच्या हस्तुकी मारियो मिरांडा टपाल तिकीट आणि टपाल कव्हर तसेच कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळार उलयताना त्यांनी म्हटलं की
1: We are always saying Goa is a small state. Rather, we can say Goa is a beautiful state. Small is always beautiful. It is a living civilization shaped by the centuries of cultural exchange, intellectual openness, maritime enterprise, and social harmony. From the ancient temples and magnificent churches to its music, literature, and festivals, Goa represents the very essence of India's pluralistic spirit.
0: गोयांग पांचवे चार

मोग आणि राग उषा उत्तप हांनी गायले गीत तुम्ही ऐकले आणि आता ऐकूया आशालता हांनी गायले गीत काजाराचे उतर।

आशा लता आणि गायले गीत निघतेस तुम्ही ऐकले आणि आता एक या गीताबरोबर कान्हा ओळा ही कार्यावलीतल्यान सोपली.

0: यहाँ से सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब भाग चले गए। सुपर निर्मा मैं सप्तमान।
1: सचिन मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: बरोबर 1:30 दिल्ली केंद्रावल्यान मराठीतल्यान खोबरो आमी संक्षेपित करतले।
3: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त। लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा। उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं।

चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकच्या समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

0: शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुज समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 33.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रालयान हो आसा महादय चॅनल. बरोबर 1 वर जावन 40 मिनटां जाल्लीं आसात. आयकून दिता कार्यावळ सदाफुली.

रजनी ठाकूर यांच्या आवाजात गीत तुम्ही ऐकतात आणि या गीताबरोबर सदाफुली ही कार्यवलीतल्यान सोपली. ऐकू प्यानो आता बरोबर 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, तसेच 2 वरां 15 मिनटांचेर दुपहार समाचार आम्ही दिल्ली केंद्रावेळान संक्षेपित करतात.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या जोडा आवाजात गीत तुम्ही ऐकलंय. आणि आता पुढले गीत असा, सुनंदी चौहान आणि गायले तुम हो गए आपके, या फिल्मातले गीत.

शबीर कुमार, अनुराधा पौडवाल आणि सांगात्यांनी गायले मिस्टर इंडिया या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. आणि आता पुढले गीत ऐकूया, किशोर कुमार आणि गायले हम किसी से कम नहीं या फिल्मातले गीत.

अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकले. आणि या गीताबरोबर हिंदी फिल्मी संगीत ही कार्यावळीतल्या सोपली. ऐकूप्यानो, आता बरोबर 3 वरांचेर हिंदीतल्यान खोबरो, तशेंच 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खोबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले.

0: आता मराठीतून युवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया बंध मैत्रीचे या विषयावर विमल नाईक यांनी दिलेली माहिती.
1: बंध मैत्रीचे हा विषय अफाट आहे. अगदी शब्दांच्या पलीकडचा हा प्रत्येकाने अनुभवलेला मैत्रीचा प्रवास आहे. पुराण काळातील श्रीकृष्ण सुदामा यांची मैत्री आपल्या मित्राच्या मुठभर पोह्यांच्या बदल्यात त्याला न मागता धनसंपत्ती देऊन धनाढ्य बनविणारा श्रीकृष्णासारखा मित्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. शिवाय कर्ण दुर्योधनाची मैत्री, राधाकृष्णाची मैत्री, रामायणात जटायूने मैत्रीसाठी दिलेलं बलिदान, विभीषणाने रामाशी मैत्री करून भावाशी केलेली प्रतारणा, ही आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला पुराणात सापडतात. जगातील सगळ्या बंधनात आणि रक्ताच्या नात्यात सुद्धा मैत्री हे अद्वितीय नातं आहे. मैत्री खूप सुंदर असते. या सुंदर अशा मैत्रीवर माझ्या कवितेची काही कडवी इथं सांगते. ओळखीतून बांधले जाते, मनाच्या गाभाऱ्यात रुजते, असे हे नाते मैत्रीचे आपल्या नकळत जुळते. उन्हात माझ्यासाठी सावली, पावसात माझी छत्री, निखळ आनंद देणारी अशी आपली मैत्री. मैत्री सूर्यासारखी तेजोमयी, मैत्री नदीसारखी आनंददायिनी, मैत्री फुलासारखी फुलणारी, मैत्री नंदादीपासारखी सतत तेवणारी. बंध मैत्रीच्या यावर मी काही खूप बोलायची किंवा सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री आणि मित्र असतातच किंवा होऊन गेलेले असतात. अभ्यास, काम, करिअर यामुळे कधी कधी नाती दुरावतात. पण कोणाला मित्र नाहीच, कुणाशी कधी मैत्री झालीच नाही असं कधी होत नाही. मैत्रीचं नातं आपल्याला रक्ताच्या नात्याप्रमाणे जन्मताच मिळालेलं नसतं, तर नंतर आपण ते बनवतो. हे नातं रक्ताचं नसलं तरी याची जागा सरळ हृदयात असते. मैत्रीत कसलीच वचनं घ्यावी किंवा पाळावी लागत नाहीत. मैत्रीत श्रीमंत गरीब

जात पात कमी जास्त असं काही नसतं. हे एकमेव नातं जे कसलीच बंधनं मानत नाही, ज्याला वयाच्या जातीच्या क्षेत्राच्या अशा आणि अजून कसल्या वर्गीकरणाच्या मर्यादा नसतात. मैत्री कोणाशीही असू शकते, ते मग प्राणी असो किंवा निसर्ग. आपण लहान असताना आपल्या घरातील मांजर आणि तिची पिल्लं यांच्याशी मैत्री असते. लहान मुलांना मांजर खूप आवडतात, त्यांच्याशी बोलणं खेळणं यात त्यांना फार गंमत वाटते. काही मुलांचे आजी आजोबा त्यांचे मित्र असतात. त्यांच्याबरोबर फिरायला जाणं, त्यांच्याकडून गोष्टी ऐकणं, त्यांना आपल्या गमती जमती सांगणं अशी ही मैत्री वयाच्या एका टप्प्यापर्यंत असते. मग शाळेत जाऊ लागल्यावर वर्गातील मुलं मित्र बनतात. त्यांच्याशी भांडणे रुसवे फुगवे करून सुद्धा परत संगे खाऊ संगे राहू हे गीत आपले गाऊ असं गात गात मुलं वरच्या वर्गात जातात. इथं ही मैत्री थोडी मॅच्युअर होते. इथं कुणाला मित्र बनवायचं आणि कुणापासून दूर राहायचं हे शिकवलं समजलं जातं. कॉलेजात गेल्यावर मुलगा मुलगी हा भेद न करता मैत्री केली जाते. इथं काहींची मैत्री प्रेमात बदलते तर काही मित्र म्हणूनच राहतात. या मैत्रीत जास्त भांडणं होत नाहीत, पण जेलसी नावाची भावना अधूनमधून उद्भवते. त्याची कारणं आपल्यापेक्षा जास्त मार्क्स घेणं, आपल्यापेक्षा सुंदर दिसणं, आपल्यापेक्षा श्रीमंत असणं, पैसे उधळणं, मित्राची गर्लफ्रेंड किंवा मैत्रिणीचा बॉयफ्रेंड असणं हीच युनिव्हर्सल कारणं. कॉलेजमध्ये बनलेले ग्रुप्स जणू आपली दुसरी फॅमिलीज असतात. ग्रुपमध्ये बसून जर्नल कम्प्लीट करणं, ग्रुपमध्ये बंक करणं, पिक्चरला जाणं, फिरायला जाणं, ॲडव्हेंचर ट्राय करणं आणि प्रोजेक्ट कम्प्लीट करताना तर लायब्ररी, कॉलेज, सायबर कॅफे, कॅन्टीन सगळीकडे बरोबर असणं. पण मुलामुलींची मैत्री म्हटल्यावर आजच्या मॉडर्न काळात सुद्धा लोक संशयाने बघतात, त्यांच्या नजरेत आणि मनात दुसरेच विचार भरतात. पण असं प्रत्येक वेळी असतं असं नाही. काहींची खरीच मैत्री असते अगदी मनापासून. त्यांचं मन मोकळेपणानं बोलणं हे खरंच सोज्वळ असतं. कधी मैत्रीण बहिणीसारखी ओरडते तर कधी आईसारखी काळजी करते. मित्र सुद्धा वडील आणि भावासारखे काळजी घेतात. हे बरोबर असता यांच्या ग्रुपमधल्या मैत्रिणींची छेड काढण्याची कॉलेजमधल्या कोणत्याच मुलाची हिंमत होत नाही. अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे. चित्रपट काही समाजाला वगळून निर्माण होत नाहीत, हे समाजाचाच आरसा असतात. या वयातील मैत्रीला आणि मित्रांना जगाची काहीच पर्वा नसते. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, ही मैत्रीच त्यांचं जग असते. तेरी मेरी यारी खड्ड्यात गेली दुनियादारी. चित्रपटांमध्ये मैत्री हा विषय नसतो असं नाहीच. शिवाय मैत्रीवर अनेक मालिकाही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर लोकप्रिय झाल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक एका टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे मित्र भेटतात. काहींशी तासपुरतीच मैत्री असते तर काहींशी जीवनभर. खूप वेळा हे मित्र सरप्राईज देतात, एक्सपेक्टेशन नसताना सुद्धा मदत करतात. यांच्याकडे मदत मागावी पण लागत नाही, स्वतःहून मदत करतात. आपल्या मित्राच्या बर्थडेला हक्कानं चल रे पार्टी करूया, किंवा तुझा बर्थडे आम्हाला हवा तसा आम्ही सेलिब्रेट करणार. बर्थडेला आपल्या मित्राला वेगवेगळ्या पद्धतीनं सरप्राईजेस गिफ्ट देणारे मित्र. मित्राचा बर्थडे म्हणजे यांच्यासाठी जणू सणच असतो. यावर्षी राहू दे यार, थोडी कडकी आहे असं म्हटलं तर मी आहे ना, मी असताना तुला कशाला काळजी, तेरा यार हूं मैं, तुझ्यासाठी काहीही, माझ्या जागी तू असतास तर हेच केलं असतं ना, मैत्री तुझे माझे नाही असं बोलून आर्थिक मदत करणारे मित्र. आपण खूप प्रगती केली, मॉडर्न झालो, काळाबरोबर हे नातं सुद्धा मॉडर्न झालं, पण बदललं नाही. मित्रांबरोबर अनुभवलेले क्षण आपण आयुष्यभर विसरत नाही. या क्षणापेक्षा अजून मोठा असा आनंददायी कोणताच अनुभव नाही. मित्राबरोबर चालताना अर्ध्या तासाची वाट सुद्धा 5 मिनिटात संपते. दिवस संपला तरी बोलणं संपत नाही. माझे वैयक्तिक अनुभव सांगायला गेले तर माझी पहिली बेस्ट फ्रेंड नम्रता मला 7वीत भेटली. 7वी ते 8वी ही 2 वर्षे आम्ही बरोबर होतो. त्यानंतर तिनं शाळा सोडली. या 2 वर्षातील आमच्या आठवणी अजूनही माझ्या लक्षात आहेत. रिसेस टाइमला तिच्याबरोबर शाळेचं कंपाऊंड ओलांडून शाळेमागच्या कुळागरात जाऊन फिरणं, पेपर संपल्यावर शाळेच्या मागे चूर्ण करवंद खायला जाणं, याला अनेक वर्ष झाली. तिचं लग्न झालं, मुलगी झाली, पण अजूनही आमची मैत्री तशीच आहे, अगदी पहिल्यासारखी. नंतर जया माझी मैत्रीण बनली. तिच्यासाठी मी तिची पर्सनल डायरीज होते. आपले सगळे सिक्रेट्स ती माझ्याजवळ शेअर करायची. तिच्याबरोबर सकाळी 7 वाजता घराबाहेर पडून संध्याकाळी 5 पर्यंत फोंडा आणि म्हापसा फिरून आलो होतो. ते सुद्धा घरी फसून की पणजीला जातोय सायन्स सेंटर बघायला म्हणून. नंतर हायर सेकंडरी असताना संगीता सुतार भेटली.

0: तिची आणि माझी मैत्री संमेलनांना जाता येता झाली. तिच्याबरोबर शिबिरे, संमेलनं, युवा महोत्सव, आकाशवाणीवर रेकॉर्डिंग असे खूप कार्यक्रम केले. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि इन्स्टिट्यूट मिनेजेस ब्रागांजाचे प्रोग्राम कधीच सोडले नाहीत. हे कार्यक्रम रविवारचे असायचे म्हणून आळस केला नाही की रविवार वाया केला असंही कधी वाटलं नाही. संध्याकाळी घरी परतताना जेव्हा ती आपल्या बसमध्ये आणि मी आपल्या बसमध्ये बसायचो तेव्हा कोण जाणे का खूप वाईट वाटायचं. जसं कोणी घरचा दूर जाताना वाटतं तसं वाटायचं. अशीच संमेलनं करताना गौतमी चोरलेकर भेटली. आमची मैत्री कधी आणि कशी झाली कळलंच नाही आणि थोड्याच वेळात आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी बनलो. तिच्याबरोबर सकाळी सकाळी कडाक्याच्या थंडीत खाल्लेली आईस्क्रीम स्टिक अजूनही आठवते आणि त्याचबरोबर लोकांच्या चमत्कारिक नजरा पण आठवतात आणि नकळत ओठांवर स्मित तरळतं. फर्स्ट इयरला असताना स्वाती भेटली. तिला रात्ररात्रभर चॅट करायला आवडायचं पण मी घरी उशिरा पोहोचते आणि मला 11 नंतर जागं राहणं शक्य नाही हे कळल्यावर तिनं रात्री 10 नंतर माझ्याशी चॅट करणं सोडलं. कितीही करावं असं वाटलं तरी केलं नाही. ही तिची हौस मी सुट्टीत भागवली. असं न सांगता न बोलता समजणं मैत्रीतच शक्य आहे. हल्ली लोकांनी आपल्या मोबाईलशीच मैत्री केली आहे. दिवसभर मोबाईलमध्ये हरवलेले आणि सेल्फी क्लिक अँड पोस्ट करणारे लोक जेव्हा मोबाईलची बॅटरी संपते त्यावेळी बेचैन होतात आणि नेमके याच वेळी जर आपले मित्र मैत्रीण भेटले तर मोबाईलच्या बॅटरीचं टेन्शन विसरून पूर्ण वेळ भरभरून बोलतात, एकमेकांना भेटण्याचे समाधान आनंद अनुभवतात. हा क्षण खूप प्रसन्न वाटतो. पूर्ण वेळ मोबाईलवर असल्यामुळे होणारे डोळे आणि डोकेदुखी होत नाही. उतार वयात मित्रांबरोबर बोलताना होणाऱ्या गमती जमतींमुळे लाफ्टर क्लासला जाण्याची गरजच नाही. मित्र बरोबर असताना डिप्रेशन येत नाही आणि तसाच प्रसंग आला तर महागड्या काउन्सिलरकडे काउन्सिलिंगसाठी जाण्याची गरज नाही. हेच फ्रीमधले काउन्सिलर, ॲडवायझर, सपोर्टर आणि आपली स्ट्रेंथ बनतात. मैत्री या शब्दाबरोबर आपल्या काही भावना जोडलेल्या असतात. कितीही वाईट प्रसंग आला तरी यांच्या चेहऱ्याकडे बघून आणि खांद्यावर असलेल्या यांच्या हातानं कोणत्याही प्रसंगाशी लढण्याची हिंमत मिळते. मैत्रीतील प्रत्येक एक क्षण मुठीतील वाळूसारखा सुटून जातो आणि आठवणी बनून राहतो. या आठवणी मनात घर करून राहतात. कधी आठवलं की हसू येतं आणि अश्रूही. मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की मिस यू ऑल अलॉट यार. हे मैत्रीचे बंध सर्वांसाठी सदाच घट्ट राहो.
1: आताचा मी मराठीतून युवावाणी कार्यक्रमामध्ये बंध मैत्रीचे या विषयावर विमल नाईक यांनी दिलेली माहिती ऐकली. आता ऐकूया मराठीतील काही गाणी.

वैशाली माडे यांच्या आवाजातील हे गाणं होतं. रचना होती स्पृहा जोशी यांची आणि संगीत दिलं होतं ओमकार गैसास यांनी. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातून पुढील गाणं.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे गाणं नुकतंच तुम्ही ऐकलं. संगीत दिलं होतं विजय मोरे यांनी. आता ऐकूया रवींद्र साठे यांच्या आवाजातून पुढील गाणं.

233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलो वर्सा वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयतात. 6:05 आनी 9 सेकंद जाल्ले आसात. आतां ऐकुया आयज वितरावळच्या कार्यावळीची रुपरेषा. शब्दुली ही कोंकणी गितांची कार्यावळ 6:15 आयकूंक रावात. कातरांची कार्यावळ 6:35 आयकूंक मेळटली. भावगीत 7 वरांचेर आसतले. चावडेर कार्यावळीत आयकुया पनवेलकर भजनी मंडळ रायबंदर हांची भजनाची कार्यावळ आयज सांजे 7:30. 8:45 समाचार संध्या. 9 वरांचेर News@9 स्पॉटलायट. 9:15 आयकूंक रावात. 9:30 करंट अफेर्स. नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक 10 वरांचेर आसतली. आनी 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत ऐकूया फिशरीज सायन्स क्षेत्र या विषयाचेर डॉक्टर ऋषिकेश पवार हांची मुलाखत. या विषयाचे डॉक्टर ऋषिकेश पवार हांची गीता विलिंगकर हांणी घेतिल्ली मुलाखत ऐकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया तंबाखू सेवनाचे दुष्ट परिणाम या विषयाचेर डॉक्टर सीताकांत कामत घाणेकर हांणी दिल्ली माहिती. समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश. चित्रसंगीताची कार्यावळ 8:50 ऐकूंक रावात.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर, फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

गौरी नायक भटांच्या आवाजातल्यान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली सॉरी पुंडलीक नायक हांची. आणि आता तुमकां ऐकूंक दिता वैशाली सामंत हांच्या आवाजातल्यान मुखावयले गीत.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. गोंय ल्हान पूण सोबीत, गोंयची अस्मिताय, संस्कृती, परंपरा आनी वेगळेपण सांबाळून गोंय सरकारान गोंयची उदरगत करची अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हटलां. 40व्या गोंय घटक राज्य दिसाच्या कार्यावळींत ते मुखेल सोयरे म्हूण उलयताले.
1: Goa is a beautiful state. Small is always beautiful. It is a living civilization shaped by the centuries of cultural exchange, intellectual openness, maritime enterprise, and social harmony. From the ancient temples and magnificent churches to its music, literature, and festivals, Goa represents the very essence of India's pluralistic spirit.
0: ह्या वेळार माचयेर गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री श्रीपाद नायक, राज्यसभेचे खासदार हाजीर आशिल्ले. मुळावी बांदावळ, शिक्षण, भलायकी, डिजिटल गव्हर्नन्स ह्या मळार गोंयान उल्लेखनीय कामगिरी केल्या. हांगाची गोंय कर्मचारी निवड आयोगा वतीन केल्ली पारदर्शक नोकरी भरती प्रक्रिया तोखणायेची आसा. स्वताची अस्मिताय तिगोवन दवरून उदरगत साध्य जाता हे गोंयान दाखोवन दिला. गोंयान ब्लू अर्थवेवस्थेन टिकाऊ उदरगतीन देशाचे फुडारपण करचे अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हटलां.
1: Goa witnessed significant development in infrastructure, education, governance, while preserving its unique cultural identity. The state has witnessed remarkable strides in infrastructure, education, healthcare, tourism, digital governance. Recruitment becomes so transparent in this country, and that is starting from Goa that I appreciate. While preserving Goa's rich cultural heritage and unique identity, at the same time we have to progress.
0: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज सांगला की खेत बचाव अभियान ही शेती, शेतकरी आणि गावांक जोडपी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम घडोवपाक जाय. नवी दिल्लीन खेत बचाव अभियानाच्या तयारी संदर्भात आयोजित उच्चा पावड्याच्या बसके वेळार ते उलयताले. बसके वेळार तांणी म्हटलां की साऱ्याचो संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाची आव्हानां लक्षात घेऊन शेतकऱ्यांक वेळार सल्लो दिवप, पंचायत स्तराचेर सक्रीय सहभाग आणि योजनांचे लाव थेट गावांमेरेन पावोवपाचेर या मोहिमेचो भर आसतलो असे तांणी मुखार सांगला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज हिंदी पत्रकारिता दिसा निमतान हिंदी भाषेक समर्पित पत्रकार, लेखक आणि संबंधितांक शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडिया वयल्या एका पोस्टान श्री बिर्ला हांणी म्हटलां की हिंदी पत्रकारितेन भौशीक जाणीव जागृत करपा खातीर, लोकशाय घटमूट करपा खातीर आणि लोकांच्यो भावना प्रतिबिंबित करपा खातीर एक प्रभावी माध्यम म्हणून काम केलां. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज ग्रेटर नोएडाच्या सुरजपुरातल्या लोहम प्रकल्पाक भेट दिली. प्रसार माध्यमांकडेन उलयतना श्री वैष्णव हांणी सांगले की जायत्या आधुनिक तंत्रगिन्यानात लिथियम बॅटरी आणि कायमस्वरुपी चुंबकाची महत्वाची भूमिका आसा आणि हे भारतान तयार करचे आणि ताचे तंत्रगिन्यान देशान विकसित करचे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो दृष्टीकोन आसा. ह्या दृष्टीकोनाप्रमाण लोहम नावाच्या उदेत्या स्टार्टअपान एक जटील तंत्रगिन्यान यशस्वीपणान तयार केला असे तांणी मुखार सांगले. लष्कर मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी आयज सांगला की भारतीय सशस्त्र दळ उच्चा ऑपरेशनल अलर्टाचेर असून परिस्थिती प्रमाण फुडल्या लष्करी कारवाईची गरज पडल्यार ऑपरेशन सिंदूर 2.0 खातीरूय सज्ज आसा. पुण्यातल्या खडकवास हांगाच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या पासिंग आउट परेडीक ते संबोधित करताले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, ताका कोंकणी भाशेचे गिन्यान आसपाक जाय. अर्ज करपाक निमाणी तारीख 1 जून 2026 अशी आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडे संपर्क करचो. बायला क्रिकेट सर्तीन आयज ब्रिस्टल हांगा दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय खेळांत भारताचो सामनो येजमान इंग्लंडकडे जातलो. हो सामनो भारतीय वेळाप्रमाण सांजे 7 वरांचेर सुरू जातलो. बेरिस्तारा जेम्स फोर्ड हांगा जाल्ल्या सलामीच्या सामन्यान 38 धावड्यांनी दणदणीत जैत मेळ्ळ्या उपरांत भारतान मालिकेन 1-0 अशी आघाडी मेळयल्या. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज आसतान उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, पुंडुचेरी, कराईकल आणि अंदमान आणि निकोबार द्वीपाचेर खूप वड पावस पडपाचो अदमास काढला. तसेच हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान

एच ब्रिटोन हांच्या आवाजांतल्यान बँड राफ येस्ता हे कातार निकतेच तुमी आयकले. आतां ऐकुया शेरोन हांच्या आवाजांतल्यान मुखावयले कातार.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

दोनशी 33° मीटर म्हणजेच 1287 किलोवॉट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनेलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7 वाजले आहेत आणि आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम.

साधना सरगम यांच्या आवाजातून हे गाणं हे भावगीत होतं. हेमंत आवडसकर यांची रचना होती. आता ऐकूया गौतमी हेते यांच्या आवाजातून पुढील भावगीत.

गौतमी हेदी यांच्या आवाजातून ही भावगीत नुकतंच तुम्ही ऐकलं आणि रचना होती विशाल गावस यांची. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातून पुढील भावगीत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातून हे भावगीत होतं. सुरेश भट यांची रचना होती आणि श्रीधर फडके यांचं संगीत. आणि या भावगीताने आजचा भावगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे.

0: सत्तेचाळीस वर्षा ह्या राज्याक घटक राज्याचो दर्जो मेळ्ळो आनी दमण आनी दीव आमच्या पासून सायडीक वचून गोंय हे घटक राज्य जाले. आयचो दीस हो आमचो अस्मितायेचो आसा, त्यागाचो आसा, संस्कृतायेचो आसा आनी सामुहीक आकांक्षेचोय आसा.
1: ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रा वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेलो खबरो. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आयज वैज्ञानिक आणि उद्देगीक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेक भेट दिली. सुमार 11,000 किलोमीटर दर्यादेग लाभिल्ल्या भारता खातीर दर्या हो फकत एक संसाधन नासून एक जिवीत परिसंस्था आसा. भारताचो दर्या हो देशाक संसारातल्या हेर देशासून वेगळो करपी शीम न्ही, तर संसारीक व्यापार, ऊर्जा सुरक्षा, अर्थिक समृद्धी आणि रणनीतीक सत्तेकडेन जोडपी पूल आसा, असे ताणी या वेळार सांगले. सैमाच्या मोलाचेर उदरगत करची न्हय हाचेर भर दितना दर्या विज्ञान आता फकत शास्त्रीय सोदापुरते मर्यादित ना, पूण मनीसजातीचो फुडार सुरक्षित दवरपाक आणि टिकाऊ, सुरक्षित आणि समृद्ध संसार तयार करपाक गरजेचे आसा, असे ताणी मुखार म्हणला. कोकणी भाषेक आमी लिपीपुरती मर्यादित दवरूंक फावना. तिची उदरगत आणि आमची भास चढ समृद्ध करपा खातीर एकटा येऊन वावरपाची खरी गरज आसा, असे फादर व्हिक्टर फेराव हांणी सांगले. आयज वेर्णा हांगा जाल्ल्या पहिल्या अखिल भारतीय कोकणी साहित्य आणि संस्कृती महासंमेलनाच्या उक्तावण सुवाळ्यात ताणी आपले विचार मांडले. संमेलनाचे उक्तावण वालांका आलेमाव हांणी केले. गोय सरकाराच्या कला आणि संस्कृती खात्याच्या सहकारान ग्लोबल रोमी लिपी अभियान हे संस्थेन हे संमेलन घडवून हाडिल्ले. कोकणी भाषेच्या देवनागरी, रोमी, कन्नड, मल्याळम, पारसी, अरबी लिपींनी बरोवपी कार्यकर्ते ह्या संमेलनात हाजीर आशिल्ले. सध्या कोकणी भास लिपीवादात अडकून पडल्या, हाका लागून फुडाराक हे भाषेचे उदरगतीक आडमेळी येऊक शकतात. एकूच लिपी महत्वाची असो गैरसमज सगळ्यांनी पयस दवरचो. संसारात आणि आमच्या देशातल्यो जायत्यो भासो आतां मरत आसात. भास जिवी उरपाक जाय, संकुचित विचारसरणी आमी सगळ्यांनी सोडची, असो उलो ताणी मारलो. कोकणी ही आमची आवयभास, अशें वालांका आलेमाव हांणी ह्या वेळार सांगले. ती आमची खरी वळख, घरात कोंकणीत उलोवचे, अशें ताणी सांगले. ग्लोबल रोमी लिपी अभियानाचे अध्यक्ष केनेडी आफान्सो हांणी आपल्या येवकार भाषणात म्हणला, कोकणी भाषेचो 500 लिपी हे भाषेचे जीव, पूण साहित्य अकादमीन फकत एक लिपीक मान्यताय दिल्या, जाका लागून हेर लिपीकडेन अन्याय जाला. ते खातीर गोंयात वेगळे कोकणी सल्लागार मंडळ स्थापन करचे आणि रोमन लिपीतल्यान कोकणी शिकपाक मेळचे, अशी मागणी ताणी केली. राज्य सरकारच्या कुशळताय उदरगत आणि उद्योजकता संचालनालयाच्या आयटीआय अभ्यासक्रमाक सोमार 1 जून 2026 सावन प्रवेशाक सुरुवात जातली, असे संचालनालयान कळयला. एक कळवणी. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगत आसची, तशेंच कोंकणी भाषेचे बरे गिन्यान आसपाक जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून आसा. खेळ. मडगावच्या मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियमात जाल्ल्या 16व्या राष्ट्रीय पावण्यावेल्या कराटे सर्तीत गोयच्या सारा प्रज्योत नायक हिणे 2 भांगरा पदकां जिकली. हवामान. आयज नी फाल्यां राज्यातल्या कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय पणजी वेधशाळेन उक्तायला. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोयची अस्मिताय, संस्कृताय, परंपरा आणि वेगळेपण सांबाळून गोय सरकारान गोयची उदरगत करची, असे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हणला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांच्या हस्तुकी आयज सुधारित दीनदयाळ स्वास्थ्य सेवा येवजणेचो शुभारंभ झालो. गोय देशातले आदर्श राज्य थारपाच्या वाटेर आसा माथे करतना फुडल्या पिळग्यां खातीर दोंगर, न्हंयो, दर्यादेग आणि गाव वाचवप महत्वाचे, असे गोयच्या राज्यपालांनी म्हणला. गोयाक 5व्या चार स्वयंपूर्ण आणि विकसित करपाक जण एकल्या गोयकारान वावुरचे, असे मुखेलमंत्र्यांनी म्हणला. इतल्यान ह्यो

0: आयच्या चावडेर कार्यावळीत ऐकूया पनवेलकर भजनी मंडळ रायबंदर हांचे भजन.
1: ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलामती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. ज्ञानेश्वर माऊलीच्या या ओवीन पानवेलकर कला आणि सांस्कृतिक मंडळ रायबंदर पानवेल तुमच्या मुखार अभंग गौळण आणि आल्हाडपर भजनाचे प्रकार सादर करता. आयच्या या संपूर्ण कार्यक्रमांक संगीत दिला गोयचे नामनेचे संगीत तज्ञ आणि भजन शिक्षक पंडित सोमनाथ बुवा चारी हानी. सुरवेक ऐकूया संत शिरोमणी जगद्गुरु संत महाराजांची रचना. रचनेचे बोल असा, नाम घेता उठा उठी ओ या संसाराची तुटी. गायता संजय चारी.

संत परंपरेत भागवत धर्माचा प्रसार करपी संत जाऊन गेले, ते म्हणजे संत एकनाथ महाराज। आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। रचनेचे बोल असा, आवडीने भावे हरी नाम गेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। गायता अनिल मेस्त्री।

भजन प्रकारात श्रृंगार प्रधान प्रकार म्हणजेच गवळण. भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचे वर्णन करपी ही गवळण संत नामदेव महाराज यांची. रंगाने शालू माझा भिजला, गावपी कलाकार संजय चारी.

भजनाचा कार्यक्रम फुडे वरत असताना आता तुमका परत एकदा आणखी एक एकनाथ महाराजांची गवळण ऐकून दिता. दुडीवर दुडी गवळणी साथे निघाल्या गवळण गोरस म्हणू शरण. गायता संजय चारी.

भजनन, अभंग, गवळण, विरणी, भारूड असे कितलेशेच प्रकार आमकां आयकूंक मेळटात. त्याच प्रकारचो आणखी एक अल्लडपर भजनाचो प्रकार आता आमी आयकूया. संत सेना महाराजांचो अल्लडपर भजनाचो नमुनो आपल्या मुखार सादर करता कृष्णा कोटकर. रचनेचे बोल असा, धन्य धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन.

0: तर हे असले पानवेलकर कला आणि सांस्कृतिक मंडळान सादर केले भजन. या भजनात साथ संगत करपी कलाकार हार्मोनियमची साथ श्री सुदेश नाईक, पखवाजाची साथ श्री अविनाश कवळेकर, तर गायनाची साथ दिवपी कलाकार बेतू कवळेकर आणि संदीप नाईक. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले सुदन फडते यांनी. तर आम्ही अशाच केन्ना तरी अशा भजनात रंगन जावपाक मेळया. देव बरे करू.
1: आताच आम्ही सावडेर कार्यावळीत पनवेलकर कला आणि सांस्कृतिक मंडळ रायबंदर हांची भजनाची कार्यावळ ऐकली.

233 अंशीक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8:52 जाल्ले आसात. आतां आयकुया आयज वितरावाच्या कार्यावळीची रुपरेषा. 8:15 हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आयकूंक रावात. समाचार संध्या 8:45 आयकूंक मेळटली.

आता ऐकूया फाल्या विद्रावाच्या कार्यावेळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत फिशरीज सायन्स ह्या विषयाचेर डॉक्टर ऋषिकेश पवार हांची गीता वेलिंगकर हांणी घेतिल्ली मुलाखत ऐकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया तंबाखू सेवनाचे दुष्ट परिणाम या विषयाचेर डॉक्टर सीताकांत कामत घाणेकार हांणी दिल्ली माहिती. किलबील ही ल्हान भुरग्यांची कार्यावळ फाल्यां सकाळी 9:30 ऐकूंक रावात. मानादीक भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हांची मन की बात ही कार्यावळ फाल्यां सकाळी 11:00 ऐकूंक मेळटली. आणि 11:30 कोकणीतल्यान भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हांची मन की बात ही कार्यावळ ऐकूंक रावात. अस्तुरी ह्या खाशेल्या बायलांच्या कार्यावळीत राखी पनवेलकर हांची उषा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत ऐकूंक रावात फाल्यां दनपारां 12:05 आणि उपरांत स्वर संगम ही बायल संगीतकारांची कार्यावळ ऐकूंक मेळटली.

कानळावळ ही कातरांची कार्यावळ फाल्यां दनपारा 1:05 आयकूंक रावात. सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ फाल्यां दनपारा 1:40 आयकूंक मेळटली. फाल्यां सांजे 7:30 स्वातंत्र्यवीर सावरकर हांचे कीर्तन आयकूंक रावात. सादर करपी आसात सुहास लक्ष्मण वझे.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणींमुळे सीयूईटी यूजी परीक्षेला विलंब. सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की

बाद्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या सीयूईटी यूजी मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं एनटीएनं सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या टीसीएस आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल एनटीएला सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा सीएनजी आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 53 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं, परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. एआयएडीएमकेच्या 4 आमदारांना आमिष दाखवून टीव्हीकेनं पक्षात घेतल्याचा आरोप एआयएडीएमकेनं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश

0: न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळ इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यानिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोन 33 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झा वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयतात. 8:15 आनी 16 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

में तेरा है गीत निघतेच तुमका ऐकूक दिले. आता तुमका ऐकूक दिता सोनू निगम आणि सुनिधी चौहान हांच्या आवाजातल्यान मुखावयले गीत.

शहानांच्या आवाजातले हे गीत निघतेच तुम्ही ऐकले. आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांच्या आवाजातल्या फुडले गीत.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातल्यान ही गीत आशिल्ले. आता ऐकूया उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजातल्यान मुखावयले गीत.

उदित नारायण आणि अलका याग्निकांचे स्वर निघतेस तुम्ही ऐकले. मी संगीत दिले अनु मलिकाने. आता तुमका ऐकूंक दिता आशा भोसले यांच्या आवाजातल्यान फुडले गीत.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादाई वाहिनीवरून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सकाळचे 5:24 आणि 41 सेकंद कन्सोलमध्ये, तर 5:24 आणि 10:13 स्टुडिओच्या घड्याळामध्ये झालेले आहेत. ओके, नाऊ मायक्रोफोन नंबर सेकंड टेस्टिंग.